0: ഭക്ഷണമാണ് ഔഷധം, ഔഷധമാണ് ഭക്ഷണം എന്ന പഴഞ്ചൊല്ല് ഓർമ്മിപ്പിക്കുന്ന സന്ദേശമാണ് ഓരോ പോഷകാഹാര വാരവും നമുക്ക് നൽകുന്നത്. ആരോഗ്യകരമായ ഒരു സമൂഹമെന്നാൽ രോഗങ്ങളില്ലാത്ത സമൂഹം മാത്രമല്ല, മറിച്ച് ശാരീരികമായും മാനസികമായും സാമൂഹികമായും പൂർണ്ണക്ഷേമമുള്ള ഒരു ജനതയാണ്. പോഷകാഹാരത്തെക്കുറിച്ചുള്ള അറിവുകൾ ജീവിതത്തിൽ പകർത്തിക്കൊണ്ട് പരമ്പരാഗതവും പോഷക സമൃദ്ധവുമായ ഭക്ഷണരീതികളിലേക്ക് തിരികെ നടക്കാൻ നമ്മൾ തയ്യാറാകണം. വ്യക്തിഗത ജീവിതശൈലിയിൽ വരുത്തുന്ന ചെറിയ മാറ്റങ്ങൾ പോലും വലിയൊരു നാളെയുടെ ആരോഗ്യകരമായ ഭാവിക്ക് വഴിവെക്കും. ഈ പോഷകാഹാര വാരത്തിൽ ശരിയായ ഭക്ഷണരീതി തിരഞ്ഞെടുത്ത് കൂടുതൽ ആരോഗ്യപൂർണമായ ഒരു ജീവിതശൈലി കെട്ടിപ്പടുക്കുമെന്ന് നമുക്ക് പ്രതിജ്ഞയെടുക്കാം. പോഷകാഹാര വാരത്തെക്കുറിച്ച് ആകാശവാണി തിരുവനന്തപുരം പ്രാദേശിക വാർത്താ വിഭാഗം തയ്യാറാക്കിയ സ്പോട്ട്ലൈറ്റ് പരിപാടി ഇവിടെ സമാപിക്കുന്നു. ഏകോപനം ലെമി ജി നായർ, തയ്യാറാക്കിയത് സുധിൻ സൈനുദ്ദീൻ, അവതരണം സോഫിയ ഡാനിയൽ.
1: ആകാശവാണി കാലാവസ്ഥാ അറിയിപ്പ്. തിരുവനന്തപുരത്തും പരിസര പ്രദേശങ്ങളിലും ആകാശം ഭാഗികമായി മേഘാവൃതമായിരിക്കും. ഒന്നോ രണ്ടോ തവണ മിതമായ തോതിൽ മഴയോ ഇടിയോടുകൂടിയുള്ള മഴയോ ഉണ്ടാകാൻ സാധ്യത. കാലാവസ്ഥാ അറിയിപ്പ് സമാപിക്കുന്നു. ആകാശവാണി തിരുവനന്തപുരം, ആലപ്പുഴ. സമയം 11:15. ഈ നിലയത്തിൽ നിന്നുള്ള ഇന്നത്തെ പ്രക്ഷേപണം ഇവിടെ പൂർണ്ണമാകുന്നു. ഇനി ന്യൂസ് ഓൺ എയർ ആപ്പിൽ തുടർന്ന് കേൾക്കാം FM ഗോൾഡ് പ്രക്ഷേപണം ഡൽഹിയിലെ. ഏവർക്കും ശുഭരാത്രി. ജയ് ഹിന്ദ്.
2: ഡോക്ടർ ശർമ്മ, ആജ് അഗർ ഹം ബാജാർ കി തോ ഇസേ ആപ് കൈസേ ദേഖ്തെ ഹൈ? എക്ദം സീധേ സവാൽ സേ കാര്യക്രം ശുരുആത് കർത്തെ ഹൈ.
3: देखिये, बाजार में जो रुख है, खास करके जो एक कंसोलिडेशन का रुख है
2: जी,
3: जो इन्वेस्टर है वो कोई मेजर मूव नहीं लेना चाहता, यहीं पे कंसोलिडेट करना चाहता है, या फिर जहां पे प्रॉफिट आ रहा है उसको थोड़ा बुक करके, या फिर किसी और स्टॉक में जहां पे कुछ मुनाफे के चांस बन सकते हैं तो उसमें खरीदारी करना चाहता है. तो एक कोई मूव जैसे एक मेजर इन्वेस्टमेंट मूव
2: जी,
3: ऐसा कोई बाजार में रुख नहीं है, क्योंकि अनसर्टेनिटीज जो है ग्लोबल लेवल की, एक तो क्रूड प्राइसेस जो एक मेजर अनसर्टेनिटी है कि आने वाले टाइम में क्या होगा, अगर वापस एक यूएस और ईरान में एस्केलेशन आती है तो प्राइसेस जंप ले सकते हैं, जिसका सीधा असर जो है एनर्जी प्राइसेस के ऊपर जाएगा, इन्फ्लेशन के ऊपर जाएगा. और फिर दूसरा जो बॉन्ड यील्ड, जो ग्लोबल बॉन्ड यील्ड्स में एक राइज है जिसकी वजह से कंपैरेटिवली जो इन्वेस्टमेंट शिफ्ट होती है, तो वो एक कारण है. और तीसरा जो एक अनसर्टेनिटी जो ग्लोबल लेवल पे, जो चाहे आप ग्रोथ को लेके कहें या दूसरे फैक्टर जो है, जो वॉर रिलेटेड हेडविंड्स है, और जो अभी रशिया और यूक्रेन में भी एस्केलेशन हुई है कुछ युद्ध में, तो ये सभी फैक्टर जो है मार्केट के सेंटिमेंट को इम्पैक्ट कर रहे हैं. अदरवाइज जो देखा जाए, अगस्त के महीने में काफी तेज जो है इन्वेस्टमेंट्स आई हैं, FIIs का काफी फ्लो आया है. तो कुल मिला के जो इंडिया की जो स्थिति है मार्केट की, उसको मैं एक बैलेंस्ड इन्वेस्टर सेंटिमेंट कहूंगा, कि इन्वेस्टर नेगेटिव भी नहीं है और वो कोई मेजर मूव भी आगे नहीं लेना चाहता बिकॉज ऑफ द हेडविंड्स.
2: लेकिन हमने पिछले तीन हफ्ते में लगातार देखा कि मार्केट जो है एक तरीके से स्लाइड डाउन ही करता हमें नजर आ रहा है.
3: देखिए, उसमें क्या है, पहले इसी तरीके से मार्केट ने थोड़ी बढ़त भी ली थी, तो कुल मिला के जो रेंज है मार्केट की, जैसे मैंने पहले भी अपने इसी कार्यक्रम में बताया था कि अभी हम पिछले एक साल से लगभग देख रहे हैं कि जो मार्केट की रेंज है वो लगभग कोई 23,500 से लेके 25,500 तक, 2,000 के पॉइंट, और बीच में जो मेन जो 1,000 का जो मूवमेंट है जो लगभग कोई 24,000 के बीच में मार्केट जब ऊपर जाती है 24,500 के आसपास, तो एक मुनाफा वसूली आती है, क्योंकि मार्केट को कोई और आगे एक ऐसी ब्रेक थ्रू नहीं मिलती बिकॉज ऑफ द ग्लोबल हेडविंड्स. और जब मार्केट डिसेलरेट करती है तो उसको सपोर्ट मिल जाती है बिकॉज ऑफ अवर स्ट्रांग फंडामेंटल्स. तो ये एक ऐसा रुख बना हुआ है, जब ऊपर जाती है तो ग्लोबल फैक्टर्स सामने आते हैं, ग्लोबल कोई जो रिस्क है, जो अनसर्टेनिटीज है, वो मार्केट के सेंटिमेंट को इम्पैक्ट करते हैं. और मार्केट नीचे कोई डीप करेक्शन में भी नहीं जाना चाहती बिकॉज वी आर फंडामेंटली वेरी वेरी स्ट्रांग. हमारा चाहे वो कोई भी नंबर हो, हमने GDP